0: ಶ್ರೀಧಾಕುರ ಪ್ರಶ್ನ ವಿಚಾರ ಉಜಾಲೋ ರೇಡಿಯೋ ನೆಟ್ವರ್ಕ್
1: ಅಹಿಲೆ ದಿವಸಕು ತೀನ್ ಬಜ್ಯೋ
2: यो समय किसान पाई प्रोडक्ट्स प्राली को हो
3: राष्ट्र को शान किसान
2: अ कम्प्लीट पाइपिंग सॉल्यूशंस।